0: ये जी नेले नोबरेस ल चीजु जे जे बिशा बे ओनशे देव थोम छ किनी सुसे नेम बा
1: चीते
0: चीते लेगने थ्वेमरे
1: हले लेगने थ्वेमरेस
2: कोसिम
0: सुसिम गुरे
2: कोसिये
0: नासिम जे गजा
2: ये ये देशिचे
3: बंदा खुजे छुंगसुआ चीते दे छयुर बा जाग छजिदि जिबे दे जाले नस ताबे नेबदा खबु जिबे नेम साबजि जुमजे छबजि बुरदा माथा साले लोचुक चगा देगो हिगरि आ